धीरे घटे धीरे घटे धीरे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे घटे